भगिनींनो, आज वटपौर्णिमा. आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीतील महिलांचे अनेक विविध सण उत्सव साजरे केले जातात आणि आपल्या भगिनींचा मुख्यत्वे सगळ्यात आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा. आणि भगिनींनो, आज आपण सर्वत्र वटपौर्णिमा साजरा करीत आहोत, त्याचंच औचित्य साधून आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत वटपौर्णिमा काल आणि आज विशेष संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि निवेदन सोनाली कुलकर्णी आणि सीमा कुलकर्णी यांचं. सादर करते सीमा कुमारी. ऐकूयात तर.

0: अगं सोनाली, इतक्या घाई घाईने कुठून आलीस? बस जरा श्वास घे, पाणी घे आधी.
1: हो ग बाई, दे पाणी. अगं काय सांगू, किती ऊन आहे बाहेर. अगं आणि सकाळी सगळं घरातलं आवरून. आज वटपौर्णिमा नाहीये का?
0: हो ना.
1: हा मग, वटपौर्णिमेची पूजा करण्याकरता गेले होते मी. छान साडी नेसून गेले होते बर का?
0: हो, ते दिसतच आहे.
1: तर साडी नेसून सगळं आवरून वडाची पूजा करायला गेले. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या मी. वडाच्या झाडाला फेऱ्या मारून मारून दमले. पण मला सांग, तू केलीस का पूजा?
0: अगं मग, मी पण केली पूजा. मी सकाळी गेले, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या, तो सुताचा दोरा गुंडाळला, सगळं काही व्यवस्थित केलं. आणि येताना तुझ्यासाठी वाण देखील आणलेलं आहे.
1: हो का? हो हो, मी पण घेऊन आले बरं वाण. देऊ आपण नंतर एकमेकींना.
0: हो हो. पण सोनाली, मला सांग, वटपौर्णिमा का साजरी करतात ग?
1: हो खरं, हा नेहमी प्रश्न पडतो मला. सांग ना ग.
0: अगं, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानून त्याची पूजा करण्याची महान परंपरा आहे. आणि दुसरं म्हणजे, ही पूजा फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत नाहीत, तर वटवृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा केली जाते बर का?
1: हा निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा खरंच खूप छान विचार आहे बघ सीमा.
0: हो ना.
1: मगाशी तू म्हणालीस ना, ते अगदी बरोबर म्हणालीस बघ. आज रस्त्यावरून येताना मी जेव्हा छान छान साड्या नेसलेल्या, नाकात नथ घातलेल्या आणि हातात पूजेचे ताट घेतलेल्या सुवासिनी पाहिल्या, आणि तेव्हा तुला सीमा सांगू, मी असं वाटलं ना, आपली समृद्ध परंपराच चालत पुढे चालली आहे. सीमा, तुला माहिती का, अगदी मी जुन्या काळातल्या वटपौर्णिमेच्या पूजेला पण जाय

0: करायचो ना तेच आठवलं बघ मला अगदी.
1: हो का?
0: सणांचं मूळ जरी ते असलं ना तरी त्याचं स्वरूप मात्र आता काळानुसार बदलतंय बघ.
1: हो हो हो सोनाली, अगदी खरं बोललीस बघ. अगं काळ बदलतो तसा माणसाचा दृष्टिकोन आणि सण साजरे करण्याची पद्धतही बदलते.
0: हो हो हे मात्र खरंय बघ.
1: आता हेच बघ ना, सत्यवान आणि सावित्रीची कथा आपण किती पूर्वीपासून ऐकत आलो आहोत.
0: बरोबर, वटपौर्णिमा म्हणलं की सत्यवान आणि सावित्रीची कथा आलीच.
1: हो ना, यमाच्या पाशातून आपल्या पतीचे प्राण परत मिळवणारी आणि स्वतःच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर सासू सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मिळवणारी ही केवळ एक कथेतील पात्र नसून सावित्री ही स्त्रीच्या अथांग इच्छाशक्तीचं आणि निष्ठेचं प्रतीक वाटतं बरं का मला.
0: या सत्यवान सावित्रीवरनं ना मला ना एक छानसं गाणं आठवलं बघ. चल तुला ऐकवतेच गाणं.

0: सीमा, आता हे गाणं ऐकताना ना मी एकदम जुन्या आठवणीमध्ये हरवून गेले बघ. साधारणपणे 2 ते 3 दशक मागं गेले. अगं, पूर्वी वडाच्या झाडापाशी वटपौर्णिमा म्हणलं की एक जत्राच भरायची बघ. सगळ्या स्त्रिया, लहान मुलं यांची एक लगबगच चालू असायची.
1: हो ग सोनाली, अगदी खरं बोललीस बघ. आता वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना, सात फेऱ्या मारताना, त्या सुताच्या फेऱ्यासोबतच या सुवासिनी आपल्या सुख दुःखाच्या, संसाराच्या गप्पाही करायच्या आणि त्या रंगायच्या सुद्धा तिथे.

0: ते मात्र आहे बघ.
1: आता ह्या गप्पांमध्ये काय असायचं माहिती का तुला? कुणाचा आंबा गोड निघाला, कुणाची साडी कुठून आणली, इथं पासून ते मुलांच्या अभ्यासापर्यंतच्या चर्चा इथं व्हायच्या.
0: हो ते मात्र आहे बघ.
1: त्यामुळे मला असं वाटतंय की हा तर एक जिव्हाळ्याचा ऑफलाईन सामाजिक मंचच होता बर का.
0: जिव्हाळ्याचा ऑफलाईन सामाजिक मंच. अरे वा सीमा, ही खरंच सुंदर कल्पना आहे बघ.
1: हो अगदी. आणि एवढंच नाही बर का, अजून एक महत्वाचं म्हणजे इतका कडक उपास असूनही कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नसायचा आणि पूजा झाल्यावर घरी येऊन जे आंबे मिळायचे आणि फळाचं वाण मिळायचं त्यात एक वेगळीच मजा असायची बघ. आणि तृप्ती तर ती वेगळीच असायची.
0: खरंय ग सीमा, तो साधेपणा आणि एकमेकांबद्दलची आपुलकी हीच त्या काळाची ना खरी ओळख होती. पण आता जरी असलं तरी आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात या सणाचा चेहरा मोहरा बराच बदललाय बर का.
1: कसा बदललाय ते तर सांगशील.
0: हो ऐक ना, आजची वटपौर्णिमा आहे ना, आजची वटपौर्णिमा डिजिटल झालीय बर का. आज वडाच्या झाडाला फेरे मारण्यापूर्वी किंवा नंतर एक सुंदर व्हिडिओ, मग नवऱ्यासोबत एक छानशी सेल्फी, आणि एवढंच नाही बरं सोशल मीडियावरती हे सगळं लगेच अपलोड होतं. आजकालच्या मुली आपल्या पतीला थेट सोशल मीडियावरून टॅग करून साता जन्माच्या सोबतीची ग्वाही देतात.
1: म्हणजे थेट वडाच्या झाडावरून संदेश डिजिटल विश्वात पोहोचतो बर का. खरंच ग सोनाली, आजकाल शहरांमध्ये स्त्रिया या घरीच वडाची फांदी आणून किंवा छापील चित्राची पूजा करतात. बाह्य स्वरूप जरी बदललं असलं तरी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सौख्याकरता केलेली प्रार्थना आणि त्यामागची भावना मात्र तीच आहे बर का.
0: अगदी बरोबर. आधुनिक स्त्रीचा विचार यापेक्षा अजून थोडा पुढे गेलाय बर का सीमा.
1: कसा ग सोनाली.
0: ऐक, आज ती केवळ साता जन्माच्या सुखाची मागणी करत नाही तर या जन्मात पती पत्नीनं एकमेकांचे सहप्रवासी बनावं हा विचार मात्र नक्की करते. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळं नात्यात आता आदर आणि मैत्री अधिक दृढ झालीय बर का.
1: हो हो अगदी बरोबर बोलीस. आणि हा खरंच परिपक्व विचार आहे बर का. आणि आणखीन एक बदल सांगू का सोनाली.
0: बदल तो कोणता ग.
1: अग पूर्वी फक्त स्त्रियाच पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करायच्या, पण आता आजकालचे सुजाण पती सुद्धा आपल्या पत्नीला तितकीच साथ देतात बर का.
0: ती कशी.
1: आज अनेक घरांमध्ये नवरा बायको दोघही मिळून उपवास करताना दिसत आहेत.
0: वा वा वा, हीच खरी सहजीवनाची व्याख्या आहे बघ. परस्परांमध्ये आदर आणि प्रेम वाढवणारा हा बदल नक्कीच कौतुकास्पद आहे बघ.
1: सोनाली यावर एक छानसे गीत लावूयात का आपण.
0: लावूयात ना, चल.

0: बर का सोनाली, आता वटपौर्णिमे दिवशी आपण वडाची झाडाची पूजा करतो. आता ही पूजा का करतो?
1: हो खरं, वडाच्या झाडाची पूजा आपण वटपौर्णिमेला करतो खरं.
0: आता मी सांगते ऐक, वडाचं झाड हे तर अक्षयतेचं प्रतीक आहे आणि ते शेकडो वर्ष जगतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या मोजक्या झाडांपैकी एक आहे, हे महत्वाचं आहे.
1: आहा, मग काय सध्याच्या काळात तर ऑक्सिजन ऑक्सिजन करत आपण इकडे तिकडे फिरतो आहे.
0: हो ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी मुळे असतात ना, जमिनीत घट्ट पाय रोवून उभी राहतात आणि सगळ्यांना भरपूर थंडगार सावली देतात. तसंच आपलं कुटुंब आणि आपली संस्कृती अशीच वडासारखी विस्तारत राहो, हीच या सणामागची खरी भावना आहे.
1: हे मात्र तू एकदम 100% बरोबर म्हणलीस. बघ, आपण आजच्या काळात सुद्धा निसर्गाचं रक्षण करणं हीच खरी वडाची पूजा ठरेल. फांद्या तोडण्यापेक्षा ना प्रत्येकीनं एक झाड लावलं, आणि सीमा नुसतं झाड लावलं नाही बरं का, तर ते जगवलं, तर ती स्त्री आधुनिक सावित्री ठरेल.
0: वा वा वा, किती छान संकल्पना आहे आधुनिक सावित्रीची. मला पटलं बरं का तुझं हे म्हणणं. हे बघ, आज आणि काल या दोन्ही काळाचा सुवर्ण मध्य साधत वटपौर्णिमा हा सण आपल्याला वडाच्या पारंब्यासारख्या आपल्या नात्याची वीण घट्ट करायला शिकवते.
1: बरोबर. सीमा, यावरनं ना मला एक चारोळी आठवली. बघ,
0: कोणती ग?
1: ऐक ना. बघा, पडायला बांधला धागा मागितलं सौभाग्य, वडाला बांधला धागा मागितलं सौभाग्य, पण वडानं शिकवलं मला जगवशील तर मिळेल आरोग्य.
0: वा वा, म्हणजे वडाच्या जवळ जाऊन आरोग्याची ही जी प्रार्थना आहे, खरंच सुंदर आहे बर का. आता हे बघ ना, जुन्या आठवणीचा गोडवा आणि नव्या विचारांची साथ घेऊन 7 फेऱ्या मारू वडाला, नमस्कार माझा झाडाला. पण खरी पूजा तीच जेव्हा एक रोपट लावलं मातीला.
1: सीमा, वटपौर्णिमा हा सण निसर्गाचं जतन करत आपल्या रूढी परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एकच संकल्प करूया. बरं का सीमा, एकच संकल्प करूया,
0: पुढच्या वर्षीच्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी एक तरी वडाचं झाड नक्की लावूया.
1: होय मैत्रिणीनो, एक तरी झाड नक्की लावूया आणि वसुंधरेला समृद्ध करूया.
0: सोनाली, तू म्हणल्याप्रमाणे एक तरी झाड नक्की लावूया आणि जाता जाता एक छानसं गाणं ऐकूया.

श्रोते हो, आताच आपण गृहिणी या महिलांसाठीच्या कार्यक्रमांतर्गत वटपौर्णिमा काल आणि आज हा विशेष संवादात्मक कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन सोनाली कुलकर्णी आणि सीमा कुलकर्णी, सादरकर्त्या सीमा कुमारी.